0: قدس بارگاہ الہی میں یہ نذرانہ ہمارے ان نادیدہ لسنرز سوتے مجاہدوں کی جانب سے تھا جو ہمیں اس وقت آن لائن سن رہے ہیں. اب ہم چل رہے ہیں کمرشل کے وقفے کی جانب, اور کمرشل کے وقفے کے فوراً بعد انشاءاللہ ہماری بڑی قابل احترام لسنر ہیں ڈاکٹر ماہرخ صاحبہ بیڈفورڈ کی حسین وادی سے, وہ بارگاہ نبوی صلی اللہ علیہ وآلہ وسلم میں ہدیہ نعت پیش کرنے کی سعادت حاصل کریں گی. ہم آپ کو ایک مرتبہ پھر یاد دلاتے چلیں کہ آپ سن رہے ہیں بیڈفورڈ ایشین ریڈیو 1413 میڈیم ویو پر یارکشائر کی سسین وادی میں, اور دنیا کے چہار کونوں میں آن لائن www.bedfordasianradio.co.uk پر. اس کے علاوہ ہمارے وہ احباب جو ہمیں آئرلینڈ, اسکاٹلینڈ یا انگلینڈ کے کسی بھی شہر میں سن رہے ہیں, ہم انہیں دل کی گہرائیوں سے خوش آمدید کہیں گے 01274306677 پر. Top, the best Asian music online. You're listening to Bradford Asian Radio 1413 AM and online.
1: You're listening to Bradford Asian Radio on 1413 AM. And the winner is...
2: And the winner is...
3: And the winner is...
1: Your business being heard on the radio.
4: Become a real winner by advertising your products and services with a memorable campaign here on Bradford Asian Radio. Radio advertising's ear-catching, affordable and effective. It's the ideal way to get your business noticed. So find out more today. For details, click on bradfordasianradio.co.uk or call 01274 306677.
5: आपके दिलों में रस खोलने वाली सदाएं दिल नवाज,
6: सदाबहार मौसीकी के भूले बिसरे साज,
5: कम्युनिटी की पूरा सर आवाज,
6: हर वक्त आपके संग आपका दम साज.
7: ब्रेडफोर्ड एशियन रेडियो मीडियम वेव 1413 AM. ब्रेडफोर्ड एशियन रेडियो.
8: आओ असल सोने के जेवरात के लिए दुबई चले.
9: मगर दुबई का टिकट तो हमने लिया ही नहीं.
8: अरे पगली, अब दुबई ब्रेडफोर्ड में ही आ गई. जी हाँ, दुबई ज्वेलर्स ने व्हाइट एबे रोड पर पेट्रोल स्टेशन के पास खूबसूरत जेवरात का शानदार शोरूम खोल दिया है.
9: झिलमिल करते कांटे बालियां कंगन गले के हार 22 और 24 कैरेट गोल्ड में तैयार.
8: टॉप क्वालिटी, बेहतरीन सर्विस, ओपन 7 डेज.
9: 30 वेटली हिल ब्रेडफोर्ड BD8 8NG. फोन 01274477257. दुबई ज्वेलर्स.
8: व्हाइट एबी रोड पर धमाके पे धमाका, पेट्रोल स्टेशन के बाद अब पेशे खिदमत है बुखारी सुपर स्टोर, जिसकी सस्ती कीमतों का है हर तरफ चोर. होल सेल प्राइसेस डायरेक्ट टू द पब्लिक. आटा, चावल, दालें, मसाला जात, रोजाना ताजा सब्जियां और फल फ्रूट, हलाल गोश्त और चूजे. फैमिली माहौल में एक ही छत तले हर शय मिले. बचिए इधर उधर की ख्वारी से, शॉपिंग कीजिए सारी बुखारी से. बुखारी सुपर स्टोर, नेक्स्ट टू दुल्हन बुटीक, व्हाइट एबी रोड, ब्रेडफोर्ड, BD8 8JL. बुखारी, पसंद आपकी और हमारी. बुखारी.
10: दूल्हे का सेहरा सुहाना लगता है.
9: अरे दुल्हा जब शेरवानी मिलान दुल्हा हाउस की पहनेगा तो सब कुछ ही सुहाना लगेगा. मिलान की शेरवानी, शलवार कमीज, वेस्ट कोट, प्रिंस कोट सिर्फ 3 दिन में ऑर्डर पर तैयार किए जाते हैं. मर्दाना मलबूसात का ब्रेडफोर्ड का मुनफरिद मरकज, जिनके लिबास आम से दुल्हे को शहजादा बना दे.
8: मिलान दुल्हा हाउस, 8183 व्हाइट एबे रोड, ब्रेडफोर्ड, BD8 8DR. टेलीफोन 07885 428349. अदर ब्रांच द मुगल एम्पोरियम, 1304 लीड्स रोड.